दे थे राघव ते थे सीता. या सीतेच्या निश्चयापुढे श्रीराम काय बोलणार? ते म्हणाले, सीते, तुझा हा निश्चय उभय कुलांना शोभणारा आहे. वस्त्रभूषण सर्व ब्राह्मणांना दान करून टाक आणि सत्वर वनवासाला निघण्याची सिद्धता कर. श्रीराम, लक्ष्मण आणि जानकी तिघही वनवासाला निघाली. तिघांनीही राजवेश टाकून वल्कल धारण केली होती. सर्वांचा निरोप घेऊन श्रीराम निघाले. सुमंत मंत्री त्यांच्या रथावर बसला. रथ चालू लागला. त्याच्या पाठोपाठ सारी अयोध्या चालू लागली. अयोध्यावासी प्रजाजनांच्या दुःखाला वाचा फुटली. मंत्री सुमंताला हात मारून ते रामाचा रथ थांबवण्याची विनंती करू लागले. राम चालले तो तर सत्पथ, थांब सुमंता थांब वीरे रथ. राम चालले तो तर सत्पथ, थांब सुमंता थांब वीरे रथ. थांबा रामा थांब जानकी, चरण धूळ द्या धरू मस्तकी. काय घडे हे आज अकल्पित, थांब सुमंता थांब वीरे रथ. राम राज्य या पुरी यायचे, राम राज्य या पुरी यायचे. स्वप्न लोचनी अजून कालचे, अवचित झाले भग्न मनोरथ. थांब सुमंता थांब वीरे रथ. गगन नील हे उषक प्रभाही, गगन नील हे उषक प्रभाही. श्री रघुनंदन सीता माई, 14 वर्षे का अस्तंगत. थांब सुमंता थांब वीरे रथ. 14 वर्षे छत्र लोपता, 14 वर्षे छत्र लोपता. 14 वर्षे रात्रच आता. उरेल नगरी काही मूर्छित, थांब सुमंता थांब वीरे रथ. कुठे लपेती दुष्ट कैकई, कुठे लपेती दुष्ट कैकई. पहा म्हणावे हीन दशाही, अनर्थ नचहा तुझेत चेष्टित. थांब सुमंता थांब वीरे रथ. करी भरताते नृपमातोश्री, करी भरताते नृपमातोश्री. रामा मागे निघे जयश्री. आज अयोध्या प्रथम पराजित, आज अयोध्या प्रथम पराजित. थांब सुमंता थांब वीरे रथ. पिता ही मूर्छित मूर्छित माता, पिता ही मूर्छित मूर्छित माता. सोडून रामा कोठे जाता, सवे न्यातरी नगर निराश्रित. थांब सुमंता थांब वीरे रथ. ये अश्रूंचा पटडोळ्यावर, ये अश्रूंचा पटडोळ्यावर. कोठे रथ तो कोठे रघुवर. गळ्यात रुतली वाणी कंपित. थांब सुमंता थांब वीरे रथ.